जेको इलाइक़ो आहे थरपारकर आहे असांजो थर आहे जिते असांजा मारूण रहनि पिया सांगीअड़ा रहनि पिया त उते वण जो पंहिंजो ग्वार जो फसल ऐं बाजरी आहे मुंग आहिनि तिर आहिनि चिबड़ ऐं वरी बरसाति जे मौसम में खुंभी बि तयार निकरंदी आहे वारियास इलाइक़े में जेका खाधी वेंदी आहे सब्ज़ी तौर ऐं कुनरी जेको इलाइक़ो आहे थरपारको जो कुनरी मुंहिंजे ख़्याल में तमामु सुठो शहर आहे उते मिर्चनि जी आलमी मंडी लॻंदी आहे पूरी दुनिया जी वॾे में वॾी मंडी थींदी आहे जेके असां मिर्चनि जी आलमी मंडी चवंदा आहियूं उहो कुनरी शहर आहे ऐं मिर्च उते पहुचंदा आहिनि ऐं मीरपुर ख़ासि जे इलाइक़े मां जेका असांखे दोस्तनि मालूमात ॾिनी आहे उते चमाट जो फसल कमंद मिर्च बसर मकई ऐं मटरी बि ॿुधाई वई आहे त मटरी जो फसल बि उते पंहिंजो आहे ऐं असांजी पूरी सिंध में जेको सारियुनि जा नवां चांवर ऐं जेको आहे उहो पूरी सिंध में पहुची चुको आहे इहो असांजो सारियुनि जो फसल ठटे बदीन जे लाइ ऐं चणा बि तयार थींदा आहिनि त उहो आहे मार्केट में पहुची चुको आहे बाक़ी जेको सभु उनजी तयारी थी जेके बलोचिस्तान कोयटिया खां सब्जियूं अचनि पियूं ख़ासि करे जेका असां सियारे जो पोखींदा आहियूं ऐं पाण खाईंदा आहियूं त उहे पहुची चुकियूं आहिनि मार्केट में काफ़ी अहिड़ा फसल सब्ज़ी जा जेके आहिनि उहे पहुची चुका आहिनि ऐं हाणे अचणो आहे असां हुनजा नाला खणंदासीं अली हसन कनासरो ॻोठ सिराई तालुको लाड़काणे खां ॻोठ मस्त डाक्टरो चौक लाड़काणे खां